0: ಇಂತಹ ಅಂತರ್ಜಾಲ ಪಟಲೆ www.newsonair.gov.in ಇತ್ಯತ್ರ ಅಥ ನ್ಯೂಸ್ ಆನ್ ಎಐಆರ್ ಚಲದೂರಭಾಷೀಯ ತಂತ್ರಾಂಶೆ ಅಪಿ ಉಪಲಬ್ಧೋ ಭವಿಷ್ಯತಿ. ಕೇಂದ್ರೀಯ ಗೃಹ ಸಹಕಾರಿತಾ ಮಂತ್ರಿ ಅಮಿತ್ ಶಾಹ ಅದ್ಯ ಅವದತ್ ಯತ್ ಸಹಕಾರ ಆಂದೋಲನ ಪರಿಷ್ಕಾರಸ್ಯ ಅಂಕೀಕರಣಸ್ಯ ವ್ಯಾವಸಾಯಿಕ ಪ್ರಬಂಧನಸ್ಯ ಚ ಮಾಧ್ಯಮೇನ ವಿಸ್ತಾರಸ್ಯ ನೂತನೆ ಚರಣೆ ಪ್ರವಿಶತಿ. ಸಹಕಾರಿತಾ ಮಂತ್ರಾಲಯಸ್ಯ ಪಂಚಮಂ ಸ್ಥಾಪನಾ ದಿವಸಂ ಸಂಬೋಧಯನ್ ಶ್ರೀ ಶಾಹ ಅವದತ್ ಪ್ರತ್ಯೇಕಸ್ಮಿನ್ ಕ್ಷೇತ್ರೆ ಪಂಚಸು ಉತ್ತಮ ಪ್ರದರ್ಶನ ಸಹಕಾರ ಸಂಸ್ಥಾನಾಂ ಪರಿಚಯಂ ಕರ್ತುಂ ಶ್ರೇಣಿ ಸಂರಚನಾ ಘೋಷಿತಾ ಅಸ್ತಿ. ಗೃಹಮಂತ್ರಿ ಶ್ರೀ ಶಾಹ ಸಹಕಾರಿತಾ ಮಂತ್ರಾಲಯಸ್ಯ ಪ್ರಶಂಸಾಂ ಅಕರೋತ್ ಯತ್ ವಿಗತ ಪಂಚವರ್ಷಾಣಿ ಯಾವತ್ ಸಹಕಾರಸ್ಯ ಮಾಧ್ಯಮೇನ ಸಮೃದ್ಧೇ ಮಂತ್ರಸ್ಯ ಅನುಸರಣಂ ಕೃತ್ವಾ ಕೋಟಿಶಃ ಜನಾನಾಂ ಜೀವನಂ ಪರಿವರ್ತಿತಮಸ್ತಿ.
1: हमने कृषि ऋण डेयरी उर्वरक वितरण और ग्रामीण सेवाएं इस सभी को प्राथमिक से लेकर राष्ट्रीय स्तर पर जोड़ने का काम किया है. सेकेंडरी और टर्सरी क्षेत्रों में भी उसको जोड़ने का काम किया है. भंडारण उत्पादन एक्सपोर्ट जैविक उत्पादन परंपरागत बीजों का उत्पादन ज्यादा उत्पादन देने वाले बीजों का निर्माण डिजिटल सेवाएं बैंकिंग मोबिलिटी लॉजिस्टिक और हरित ऊर्जा इस सबको एक माला में पिरोने का काम ये 5 साल में किया है.
0: रेलमंत्री अश्विनी वैष्णव प्रावोचत यत अस्मिन् वर्षे भगवतः जगन्नाथस्य रथयात्रायाः अवसरे 300 विशेष रेलयानानि प्रचालयिष्यन्ते. एतानि यानानि नियमितरूपेण प्रचलद्भ्यः 800 रेलयानेभ्यः अतिरिच्य भविष्यन्ति, येन यात्रिणां गतागतं सौकर्यमयं स्यात्. अद्य नवदिल्ल्यां संवाददातृभिः सह सम्भाषमाणः श्रीवैष्णवः प्रोदीरितवान् यत् रथयात्रायाः सुचारुसञ्चालनं सुरक्षितप्रबन्धनं च सुनिश्चेतुं सः अद्यैव रेलविभागीयसिद्धतायाः उच्चस्तरीयां समीक्षां विधास्यति.
2: पुरी में महाप्रभु जगन्नाथ जी का रथ यात्रा का पावन पर्व है, उसमें 300 से अधिक स्पेशल ट्रेन चलाई गई और आने वाले समय में केरलम में ओनम के फेस्टिवल के उपलक्ष्य में 100 से अधिक स्पेशल ट्रेन चलाई जाएगी.
0: निर्वाचनायोगेन पश्चिम बंगाल राज्यस्य राज्यसभायाः त्रिषु आसनेषु उपनिर्वाचनस्य घोषणा कृता अस्ति. राज्यसभायाः सदस्यानां सुखेन्दु शेखर रे सुष्मिता देवः प्रकाश चिक बड़ाईकः इत्येतेषां त्यागपत्रस्यानन्तरं स्थानानि रिक्तानि आसन्. निर्वाचनस्य संचेतना श्वः प्रकाशिता भविष्यति. नामांकनस्य अन्तिमा तिथिः जुलाई मासस्य 14 यावत् अस्ति. जुलाई मासस्य 15 नामांकनानां परीक्षणं भविष्यति. एतेषां आसनानां कृते जुलाई मासस्य 24 मतदानं भविष्यति. तस्मिन्नेव दिने मतानां गणनापि भविष्यति. महाराष्ट्रस्य विशालः भागः प्रावृतवृष्ट्या निरन्तरं प्रभावितः अस्ति, यत्र मुंबई कोंकण प्रदेशयोः च व्यापकरूपेण जलाप्लवनं भूस्खलनं भवनानां पतनं मार्गेषु रेल विमानयानेषु च महती बाधा दृश्यते. सम्पूर्णे राज्ये आदिवसं यावत् प्रचण्डवृष्ट्याः अनुवर्तनेन अधिकारिणः सजगतायां तिष्ठन्ति. अधिकारिणः नागरिकान् अनावश्यकीं यात्रां परिहर्तुं प्रार्थयन्ति. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीसः SDRF इत्यस्य स्थितिं समीक्षितवान्. सर्वेभ्यः अधिकारिभ्यः शीघ्रं समन्वित कार्याचरणाय निर्देशोऽपि प्रदत्तवान्. प्रचण्डवृष्ट्या सम्पूर्णे कोङ्कणप्रदेशे बह्व्यः भूस्खलनानि अपि अभवन्, येन मुम्बई गोवा राष्ट्रियराजमार्गे यातायातः प्रभावितः. अत्रान्तरे भारत ऋतुविभागेन अद्य गुजरात कोङ्कण गोवा मध्यप्रदेश महाराष्ट्र छत्तीसगढ़ प्रदेशेषु अत्यधिकवृष्ट्या सह केषुचित् स्थानेषु अत्यधिक अतिवृष्ट्यै रेड अलर्ट् इति रक्तवर्णीया सञ्चेतना प्रसारिता अस्ति. उत्तरी अरब सागरस्य केषुचित् भागेषु गुजरात राज्ये हरियाणा पंजाब राज्ययोः शेषभागेषु राजस्थानस्य केषुचित् भागेषु च अग्रिमेषु त्रिषु दिनेषु नैऋत्य प्रावृणचक्रस्य अग्रे गन्तुं परिस्थितिः अनुकूलास्ति इति विभागेनोक्तम्. गतरात्रौ विम्बल्डन् टेनिस् क्रीडायां सर्बिया देशस्य नोवाक् जोकोविच् इत्यसौ रूसदेशस्य रोमन् सफ्यूलिन् इत्येतं पराजित्य पुरुष एकल स्पर्धायाः प्रागुपान्त्यचक्रीयक्रीडायां प्रविष्टवान्. अग्रिमायां प्रागुपान्त्यचक्रीयक्रीडायां जोकोविच् इत्येषः फेलिक्स् ऑगर अलियासिमे इत्यनेन एलेजान्द्रे डेविडोविच् फोकिन्